0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio. Manoranjan Radio.
2: Your kind of music all day, all night.
3: संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार, सुप्रभात, सुस्वागतम। मी आशा करते की आपण सगळेजण ठीक आहात, मजेत आहात, एन्जॉयिंग करीत आहात ऑन ऑरेंज फ्री मनोरंजन। तर सिखो तासाचा धमाल कार्यक्रम आहे 10 वाजतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी। तर सिखो नक्कीच साध्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत म्हणजे 10 वाजतापर्यंत। तर आरंभ करूया आजचा आपला कार्यक्रम बाप्पाच्या जय जयकार करून।

तर सिखो आरंभी मनोरंजन वर मराठी गाने सप्रावा सुरु झाले लाही दहा वाजता पर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी। तर कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणजे ऐकूया आणखी एक भक्ती गीत।

तर थोड़ा सा रोमांटिक हो या पूरी रोमांटिक गीत सर तर सिखो प्रेत शब्दात सांगता येत नाही ते फक्त अनुभवता येत आणि त्या सुंदर भावनांना संगीताची साथ देण्यासाठी आम्ही आलोय तुम्हा सगळ्यांसाठी तर सिखो चहाचा आस्वाद घ्या आठवणींना जवळ करा आणि प्रेमाच्या या सुंदर दुनियेत हरवून जा

रसिको पुन्हा एकदा नमस्कार, सुप्रभात, सुस्वागतम. तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो आपल्या दैनिक कार्यक्रमात सकाळ बीच 9 ते 10 वाजता पर्यंत ऑनली ऑन रेडिओ मनोरंजन. तासाचा लई भारी कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांसाठी. आणि रसिको या क्षण तुम्हा सगळ्यांसाठी

तर सिखो सकाळची ताजी हवा, सुंदर संगीत आणि तुमचा आवडता कार्यक्रम दिवसाची यापेक्षा छान सुरुवात काय असू शकते. तर या क्षणी तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील गीताची निवड आपण केलेली आहे.

रसिको काही क्षणात हा तासाचा कार्यक्रम संपणार आहे. तर स्टेच्युन 10 वाजतापर्यंत व या पुढील गीताचा आस्वाद आपण सगळेजण घेऊया.